जिसको तुम हर राख्या भावे, तुझते नेड़े कोई न जावे, तू जल थल मैयल सब ते भरपूर, जन नानक हर जप हाजरा हजूर।

पाच बर्ब पचीसक संग काच नौ गैया दस गोन आहे कसन बेहतर लागी पाहे मोहे ऐसे बनज सो नहीं काज जिहे कटे मूल नित बदे बिया।

जन मुक्ता राम भजन चितलावे सारंग महला नावा मन कर कभू ना हर गुण गायो।

आवा गौण निवार सच राते, साच शब्द मन भाया, सतगुर सेव सदा सुख पाईए, जिन विच्चों आप गवाया, साचे शब्द सहज तुन उपजे, मन साचे लिवलाई, अगम अगोचर नाम निरंजन।

ब्रज व्यास पढ़ाया, तिनका जग अथाने काए, कीर्तना चले चलाया, गणत न गनी हुकम पछाना, बोली पाए सुवाई, जो किस वर्ते तुरे सवाही, सब तेरी वडियाई, गुरमुख अलिपत लेप कदे न लागे, सदा रहे शरणाई, मनमुख मुग्ध आगे चेते नाही, दुख लागे पछताई।

हरे दयाल एक भगवान पुरखे नानक सर्व जीवित पालके अनित्य चित्तं अनित्य आशा बहुविध प्रकारं अनित्य हेतं अहं भं अहं बंधं।

नच दुर्लभं धनं रूपं नच दुर्लभं स्वर्गराजं नच दुर्लभं भोजनं व्यञ्जनं नच दुर्लभं स्वच्छ अम्बरे नच दुर्लभं सुतमित्र भ्रात बांधव नच दुर्लभं बनिता विलासे नच दुर्लभं

हर भरयो भरपूर सगल घट रहो व्यापे व्यापत देखे जगत जाने कौन तेरी गते सर्व की रक्षा करे आते हर पते।

पवह ना पिख ऐसा नाम निरंजन होए जे को मन जाने मन कोई पंच परवान पंच प्रधान पंचे पावह दर गहमान पंचे सोह दर राजहान पंचा का गुर एक त्या

विचारा तू घट घटे अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज बढ़ाना तू आपे दाता आपे भुगता जी।

मन तन सी तल साच सियो सास ना बिरथा कोए मेरे मन हर का नाम ते आए साची भगत

गुर बिन सहज ना हुए, शब्द ही ते सहज उपजे, हर पाया सच सोई रहाउ, सहजे गावया थाई पवे, बिन सहजे कथनी बाद, सहजे ही भगति उपजे, सहज प्यार बैराग, सहजे ही ते सुख शांत हुए, बिन सहजे जीवन बाद, सहज सलाही सदा सदा, सहज समाद लगाई, सहजे ही गुण उच्चरे।

आपे तुद संभालिया दियो, तू ठाकुर सेवक फुन आपे, तू गुपत प्रगट प्रभ आपे, नानक दास सदा गुण गावे, एक पोरी नदर निहा